नमो सर्वमाने समस्ती नदाने नमो देव देवे अपेकी अपेवे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्वकौणे नमो सर्वपौणे अनंगी अनाथे नृसंगी परमाथे नमो पान पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो निरता निरते नमो नानादे नमो पान पाने नमो बरबादे अनंगी अनामे समस्ती स्वरूपे परभंगी परमाथे समस्ती विभूते कलंकं बिना निकलंकी स्वरूपे नमो रा राजेश्वरं परम रूपे नमो जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो रा राजेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणि नमो अस्त्रमाणि नमो परम ज्ञाता नमो नमो माता अपेखी अपरमी अभुगी अभुते नमो जो जुगेश्वरं परम जुगते नमो देता नारायणे क्रूर कर्मे नमो प्रियत अप्रियत देवे सोधर्मे नमो रोहर्ता नमो रूपे नमो साहं नमो भूभूपे नमो दादाने नमो मर्माने नमो रोगे नमस्तं शिनानं नमो मंत्रमंत्रं नमो जन्यंत्रं नमो इष्टिष्टे नमो